0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: Kasa kai mandali.
6: Mandi ho, namaskar. Kasa kai tumhi sagle jan. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. मंडळी हो, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा. RM3 वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कोणाचं वाढदिवस आहे, लग्न आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलं निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदास. संकोच करायची नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाही तर फोन सुद्धा करा. ऑन कॅच ऑन देखा तो स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मंडळी हो. आज शनिवार 27 जून आहे आणि या महिन्याचं शेवटचं वीकेंड असणार आहे, शनिवार असणार आहे. याच्या पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. कार्यक्रमाचे शुभारंभ आम्ही करणार आहोत विशेषतः आज प्रीतम आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया आरंभ.

रसिक मंडी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरेंज फ्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. एनडीएस मंडी हिवाळा सुरू झालेला आहे मॉरिशस मध्ये आणि विशेषतः आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गरम गरम कपडे सुद्धा घालणे आवश्यक आहे. आणि बरोबर ही आज वीकेंड चालू असल्याने हळूवारपणे वीकेंडचा आरंभ करूया. गरम गरम चहा किंवा कॉफी तर व्हायलाच पाहिजे या वातावरणामध्ये, थंडीच्या वातावरणामध्ये. बरोबर ही गरम गरम पकोडे समोसा गातो भीमा तर व्हायलाच पाहिजे. आपलं वीकेंड एकदम लय भारी संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. 10 कार्यक्रम चालू असणार आहे. खुशी श्रुती आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात पावसाचा आस्वाद घेऊया. पाऊस

रसिक मंडळी आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांची समुद्र आवाज आता हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. म्हणजे जीवनामध्ये सहन न होणारे गोष्टी जेव्हा माणूस हसत हसत सहन करतो ना, तेव्हा तो माणूस म्हणून जिंकलेला असतो जीवनामध्ये.

बलवान व्हायलाच पाहिजे. आस्वाद घेऊया जरा जरा मन खुलावते. एन्जॉय दी सॉन्ग. 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे.

रसिक म्हणून जवीद आली आणि सोनाली सोनवणी यांचीच मधुरवाजात कसं तरी होतंय अप्रतिम गाणं आहे आणि याची मागणी केलेली आहे फॉर वृंदा लग्न. आज यांचा वाढदिवस आहे तेव्हा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. शुभेच्छा पाठवत आहे प्रीती देवजी अफगाम बेनवा आणि आमचे आयुषी पती आनंद आणि सर्व देवजी परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे. यांच्यासाठी स्पेशली कसं तरी होतंय.

रसिकमणी हो, जीवनामध्ये नाते जपून ठेवणं आवश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे. आणि जास्त महत्त्वपूर्ण म्हणजे भावना जपून ठेवणं सुद्धा. शुभांगिकेदार रवींद्र आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात ऐकूया तुझी फिलिंग.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.

फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि मंडळी हो एक्झॅक्टली 9:30 टाळ एफ एमवर सो मंडळी हो हाफ अन आवर टू गो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता आणि बरोबर गाऊ शकता नाचू शकता कारण प्रति वीकेंड चालू आहे आपलं वीकेंड एकदम लाईव्ह भाडी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. जरी थंडी आहे हिवाळा चालू आहे तर काय करायचं आहे आदर्श शिंदे सांगतात टोपी घालायचं आहे. टोपीवाल्या साहेबांना हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर नाहीतर फोन सुद्धा करा. ऑन कॅट सौंदर्य का तुम्हाला स्वसंजीस 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा ऑल एन फ्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे घरी आहात न्याहारी चालू आहे साफसफाई चालू आहे गाडीमध्ये आहात कामावर आहात किंवा लग्नाची तयारी करणार आहात तुम्ही करीत आहात तुम्ही सगळेजण जाणार आहात आज कारण लग्न सीझन सुरू झालेले आहे मंडळी हो सो सोनाली सोनवणी आणि परमेश माळी यांचे सुमधुर आवाज लग्न सराय लगीन सराय हे विशेष गाणं आम्ही डेडिकेट करतो तू निलेश मरारी आणि विशेषतः तू रेशमा बिसेसा या दोघांचं लग्न सोहळा असणार आहे या वीकेंडमध्ये अनेक अनेक शुभेच्छा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम तसेच शुभेच्छा पाठवतो आहे दितीश कृष्णाप्पा ऑफ माल्टा वाळता आणि शुभेच्छा पाठवत आहे सर्व परिवार सुद्धा आस्वाद घेऊया लगीन सराय

रसिकमंडळी श्रेया घोषाल यांची सुमधुर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. वेद मूवी मधलं गाणं आहे सुख कळले. अँड यस म्हणजे संगीताच्या माध्यमातून सगळ्यांच्या घरोघरी सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या मनी सुख पसरूया, आस्वाद घेऊया सुख कळले.

0: चीज कसा काय मंडळी
1: कसा काय मंडळी
2: कसा काय मंडळी
3: कसा काय मंडळी
4: कसा काय मंडळी
5: द बेस्ट सॉन्ग्स ऑन द रेडिओ दिस इज माय ओनली फेवरेट स्टेशन
6: आर एम फ्री मनोरंजन रेडिओ

0: मंडली
1: कसकाय मंडली
2: कसकाय मंडली
3: कसकाय मंडली
4: एनडीएस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जे लोक ट्यून इन करीत आहेत ओनली ऑन ऑरएम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा एनडीएस म्हणजे आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM. टिल देन शेवटचं गाणं रोहित राऊत आणि सोनाली सोनवणे यांच्या समुद्र आवाजात सुंदरा. कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे ते के आणि नमस्कार आमच्याकडून.
5: सालोग तुझा फॅन मी खरा, स्वॅग तुझा लय जबरा, प्रेमात तुझा